दोन एक दोन। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा।
तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीनी श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीनी श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, भाद्रपद शुद्ध नवमी अर्थात 20 सप्टेंबर 2026. आजचा नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. आज अदुःख नवमी आहे. भागवत सप्ताहारंभाचा आजचा दिवस आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. निर्गुण श्रद्धा म्हणजे काय ते जाणून घेऊयात. देह, इंद्रिय, चेतना आणि प्राण यांच्या योगाने मीपणाचा जो भास होतो त्याचा पूर्ण विचार करून आपला मीपणा आपणच पाहणे, देहाला जड मूढत्व आल्यामुळे मी देह नव्हे, इंद्रियांना एकदेशित्व असल्यामुळे मी इंद्रिय नव्हे, प्राण चंचल असल्यामुळे मी प्राण नव्हे, मन चंचल असल्यामुळे मी मनही नव्हे, चित्ताला चिंतनत्व असल्यामुळे मी चित्त नव्हे, बुद्धीला बोधकत्व असल्यामुळे मी बुद्धीही नव्हे, अहमपणाला बाधकत्व असल्यामुळे मी अहम नव्हे, तर मी अनादिसिद्ध आत्मतत्व आहे ही जाणीव होणं ही निर्गुण श्रद्धा आहे. याप्रमाणे बुद्धिवान मनुष्य मीपणाच्या साराचं पूर्ण विवेचन करण्यासाठी समर्थ होतो. अशा प्रकारची उदार अध्यात्मश्रद्धा सात्विक लोक नेहमी बाळगतात. जे जे मी नव्हे असं म्हणताच निवृत्त होतं आणि सर्वच मी आहे ही आध्यात्मिक शुद्ध श्रद्धा सात्विकापाशी निरंतर असते. मीच काय तो एक वर्णाश्रमी आणि आश्रमधर्मी कर्म करता अशी दृढ भावना ठेवणारा आणि कर्मात तत्पर होणारा, तसंच दर्भ, माती, शुचिरभूतांच्या साधनांना अतिशय महत्त्व देणारा असा जो साधक, त्याला विधिनिषेधाचा भोवरा बाधतो. तो दोषदृष्टीने अंगणात गुणदोष रचतो. तो पवित्रपणाच्या अभिमानाने ब्रह्मदेवालाही शुद्ध समजत नाही, तर देहाभिमानाने कर्माची बाधा सत्य मानतो. ही राजस माणसाची कर्मश्रद्धा आहे. ज्या योगे अविवेक वाढतो, हातांनी अकर्म घडतं, अधर्म जडतो, अशी श्रद्धा तामस श्रद्धा आहे. अपेयपान, अभक्षभक्षण, अनुचित स्थळी गम

निर्गुण श्रद्धा असं म्हणतात. निष्काम नामस्मरण, निर्लोभ हरिकीर्तन, भावार्थाने माझं भजन, हीच निर्गुण श्रद्धा. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 20 सप्टेंबर. प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण. आपण रामापाशी मागावे एक, तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख. त्यातील मी एक पामर, रामा तुला कसा झालो जड. रामा अन्यायाच्या कोटी तूच माय घाल पोटी. माते लागी आले शरण, त्याला नाही दिले मरण. ऐसे ऐकेले आजवर, कृपा करी तू रघुवीर. दाता राम हे जाणून चित्ती, म्हणून आलो दारा प्रती. आता रामा नको पाहू अंत, तुझ विण शून्य वाटे जगत. ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ, ते झाले दुःखाला कारण. आता रामा कोठे जाऊ, तुला टाकून कोठे राहू. ऐसे कोठे पहावे स्थान, जेथे होईल समाधान. आता असो नसो भाव, मी रामा तुझा झालो देख. आता कसे तरी करी, मी पडलो तुझ्या दारी. आता लौकिकाची चाड, नाही मला त्याची आवड. हे ठसावे चित्ती, कृपा करी रघुपती. आता मनास येई तसे करी, माझे मी पण हिरोनी जाई. जो वर देहाची संगती, तो वर मी माझे ही वृत्ती. राहील अभिमानाला धरून, तेथे न राहे कधी अनुसंधान. काळोख अत्यंत मातला, घालवायला उपाय न दुजा सुचला. होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल स्वतः आपण. प्रपंचातील संकटे अनिवार, माझ्या बोलण्याचा करावा विचार. आता कष्टी न व्हावे फार, प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण. तेच घोकीत बसल्याने न होई आनंद रूप स्मरण. सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित. स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून माझे मीच दुःखाला कारण. आपण आपलेपणाने वागत गेले, सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले. अमुक व्हावे अमुक होऊ नये, याचे कसे होईल त्याचे कसे होईल, ही चित्ताची अस्वस्थता. याचे नाव चिंता. सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था. सुखदुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. ज्यात एकाला सुख वाटते, तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. देहाने कष्ट केले फार, त्यातील फळाचा घेऊन आधार. फळ नाही हाती आले, दुःखाला कारण ते झाले. आपले चित्त झाले विषयाधीन, नाही दुःखास दुसरे कारण. मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन, हेच दुःखाला खरे कारण. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती होऊ द्यावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. रामा सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी. आता मनास येई तैसे ठेवी, या विण दुजे न मागणे काही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया कवी संजीव यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। खरं सांगायचं तर चोळाप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता। स्वामींची त्याने अनेक वर्ष मनपूर्वक सेवा केली। काही वर्ष निष्काम सेवा केल्यानंतर चोळाप्पाला द्रव्याचा लोभ जडला आणि स्वामींपुढे जमा होणारे पैसे तो स्वतःसाठी वळवू लागला। वास्तविक परब्रह्म चोळाप्पावर सदैव प्रसन्न होतं आणि चोळाप्पाकडून सेवा घडवून घेत होतं। चोळाप्पाला काहीही कमी नव्हतं, परंतु द्रव्य लोभाच्या भोवऱ्यात एकदा का जीव सापडला की माणसाची त्या जीव घेण्या भोवऱ्यातून कधी सुटका होत नाही। स्वामी समर्थांना चोळाप्पाची ही द्रव्य लोभी वृत्ती ज्ञात झाली होती, परंतु चोळाप्पाच्या ह्या दुर्दैवी कृतीकडे कानाडोळा केला होता। एक दिवस काय घडलं की चोळाप्पाने पैसे उचललेले स्वामींनी पाहिले, ते चोळाप्पाला काहीच बोलले नाहीत। स्वामी आसनावरून उठले आणि एक फडकं हातात धरून अलख निरंजन असं म्हटलं। त्याबरोबर समोर जमलेल्या लोकांनी काय केलं तर स्वामींनी हातात धरलेल्या फडक्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली। योगायोगाने फडक्यात 125 रुपये भरले। स्वामींनी चोळाप्पाला म्हटलं, चोळ्या, गेले काही दिवस तू माझ्या पुढे ठेवले जाणारे पैसे मठाला अर्पण करायच्या ऐवजी स्वतःच्या खाजगीकडे वळवतोस। त्यात आत्तापर्यंत 60-65 हजार जमा झाले, त्यात 125 रुपये कमी पडले होते। माझी जी तू आजपर्यंत सेवा केलीस त्या ऋणातून मी आज सुटलो। महाराजांचं बोलणं ऐकून चोळाप्पा एकदम गांगरून गेला। त्याची त्यालाच लाज वाटली। सुंदराबाई आणि चोळाप्पा दोघेही धनाचे लोभी झाले होते, म्हणून स्वामींनी चोळाप्पाचा हिशेब पूर्ण केला। त्याच दिवशी संस्थानाकडून एक कारकून 3 शिपाई स्वामींपाशी आले। स्वामींपुढे जे उत्पन्न जमा होईल त्याचा हिशेब ठेवायचं काम त्यांच्यावर सोपवलं गेलं। त्यांनीच मठाचा खर्च चालवायचा असा हुकूम निघाला आणि त्या क्षणी चोळाप्पा आणि सुंदराबाईच्या हातातून स्वामींपुढे जमा होणाऱ्या द्रव्याचा अधिकार काढला गेला। त्यांनी फक्त सेवा करायची, पैसे त्यांच्या हातून काढले गेले। चोळाप्पाचे डोळे उघडले, तो स्वामींना शरण गेला, क्षमा मागितली आणि स्वामींच्या निष्काम सेवेत तो पुन्हा रुजू झाला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगतो की फक्त नामस्मरणातच राहा। परमेश्वराचं नाम मनातला अहंकाराचा काळोख नष्ट करतं, वासनांचा नायनाट करतं। नामामुळे आपल्या भोवती लख प्रकाश पडतो, आनंदाला महापूर येतो। नामामध्ये स्वर भरलेले आहेत, ते कानांना सुख देतात। मन एकाग्र होतं, चित्त प्रसन्न होतं। नाम साधकाला शाश्वत सत्याकडे घेऊन जातं। आपण भगवंताला शरण जातो, शरणवृत्ती वाढते। तो क्षण भगवंत प्राप्तीचा असतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना. सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष. त्यानंतर गणेश कथा सादर होईल. अभिवाचक आहेत आशिष केसकर. या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल. आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल. श्री गणेश आराधना. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम गंगणपतये नमः। अष्टविनायकातल्या विघ्नराज या अवताराची कथा जाणून घेऊयात। विघ्नराजावताराश्च शेषवाहन उच्यते ममता सुरहंतास विष्णु ब्रह्मेति वाचकाः। भगवान श्री गणेशाचा विघ्नराज या नावाचा अवतार विष्णु ब्रह्माचा वाचक आहे। तो शेषवाहनावर आरूढ होणारा तसंच ममतासुराचा संहारक आहे। एक वेळेचा प्रसंग आहे। भगवती पार्वती तिच्या सख्यांबरोबर बोलत असताना हसली। तिच्या हास्यातून एका पुरुषाचा जन्म झाला। पाहता पाहता तो पर्वताकार झाला। पार्वतीने त्याचं नाव ममतासूर ठेवलं। तिने त्याला गणेशाचं स्मरण करण्यास सांगितलं। त्याच्या स्मरणाने तुला सर्व काही प्राप्त होईल असा वर दिला। पार्वती मातेने त्याला गणेशाचा षडक्षर मंत्र वक्रतुंडाय हुम हा प्रदान केला। ममतासूर पार्वती मातेच्या चरणांना वंदन करून वनाकडे तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला। तिथे त्याची शंभरासुराशी भेट झाली। त्याने ममतासुराला संपूर्ण आसुरी विद्या शिकवल्या। त्या विद्यांच्या अभ्यासामुळे त्याला सर्व आसुरी शक्ती प्राप्त झाल्या। त्यानंतर शंभरासुराने त्याला विघ्नराज यांच्या उपासनेची प्रेरणा दिली। ममतासूर तिथेच थांबून कठोर तपश्चर्या करू लागला। तो केवळ वायूचा आहार घेऊन विघ्नराज यांचं ध्यान आणि जप करत होता। अशा प्रकारे तपश्चर्या करीत असताना एक सहस्त्र दिव्य वर्ष काळ लोटला। गणनाथ प्रसन्न होऊन प्रगट झाले। ममतासुराने विघ्नराज यांच्या चरणांना प्रणाम करून त्याने त्यांची भक्तिपूर्वक पूजा केली। त्यानंतर म्हणाला, हे प्रभो, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला ब्रह्मांडाचं राज्य प्रदान करा। युद्धामध्ये मला कोणतंही विघ्न उपस्थित होऊ नये। भगवान शिवांसह इत्यादींनाही मी सदैव युद्धात अजेय रहावा। भगवान विघ्नराज म्हणाले, दैत्यराज, तू माझ्याकडून दुःसाध्य वराची याचना केली आहेस, तरीही मी त्याची पूर्तता करीन। वर प्राप्त झाल्यावर तो प्रथम शंभराकडे गेला। वरप्राप्तीचा समाचार कळल्याने शंभर परम प्रसन्न झाला। त्याने आपली रूपवती कन्या मोहिनी हिचा विवाह ममतासुराशी करविला। हा समाचार जेव्हा शुक्राचार्यांना मिळाला तेव्हा त्यांनी आनंदोत्सव करून ममतासुराला दैत्यांचा राजा केलं। एके दिवशी ममतासुराने शुक्राचार्यांजवळ स्वतःच्या विश्वविजयाची इच्छा व्यक्त केली। शुक्राचार्य म्हणाले, हे राजन, तू दिग्विजय तर अवश्य कर, परंतु विघ्नेश्वराचा विरोध कधीही करू नकोस। विघ्नराज यांच्या कृपेनेच तुला ही शक्ती आणि वैभव प्राप्त झालं आहे। त्यानंतर ममतासुराने आपल्या पराक्रमी सैनिकांद्वारा पृथ्वी आणि पाताळ यांना आपल्या अधिकाराखाली घेतलं। मग त्याने स्वर्गावर चढाई केली। इंद्राबरोबर त्याचं भीषण युद्ध झालं। रक्ताची नदी वाहू लागली, परंतु बलवान असुरांपुढे देवगण टिकू शकले नाहीत। स्वर्ग ममतासुराच्या छत्राखाली आला। युद्धात त्याने भगवान विष्णू आणि शिव यांनाही पराजित केलं। संपूर्ण ब्रह्मांडावर ममतासूर शासन करू लागला। देवतांना त्याने कारागृहात बंद केलं। धर्माचरणाचं नाव देखील कोणी घेणारा राहिला नाही। सर्व देवगणांनी दुःख निवारण होण्यासाठी विघ्नराज यांची पूजा केली। एक वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान विघ्नराज प्रगट झाले। देवतांनी त्यांना धर्माचा उद्धार करण्याविषयी तसंच ममतासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्याविषयी प्रार्थना केली। भगवान विघ्नराज यांनी नारदांना ममतासुराकडे पाठवलं। नारदांनी ममतासुराला सांगितलं की त्याने अधर्म आणि अत्याचाराला संपुष्टात आणून विघ्नराज यांना शरण जावं। असं जर तो करणार नाही तर त्याचा सर्वनाश निश्चित होईल। शुक्राचार्यांनीही ममतासुराला समजावून सांगितलं, परंतु त्या अहंकारी असुरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही। ममतासुराच्या दुष्ट आचरणामुळे विघ्नराज यांना क्रोध आला। त्यांनी आपल्या हातातलं कमळ असुरसेनेत सोडलं। त्याच्या गंधाने सर्व असुर मूर्छित झाले आणि शक्तिहीन झाले। ममतासुराने भीतीने थरथर कापत
विघ्नराज यांच्या चरणावर लोळण घेतली. त्याने विघ्नराज यांची स्तुती केली आणि त्यांची क्षमा मागितली. विघ्नराज यांनी उदार अंतःकरणाने त्याला क्षमा केली आणि त्याला पाताळात पाठवून दिलं. देवगण मुक्त झाल्याने प्रसन्न झाले. सहूकडे भगवान विघ्नराज यांचा जय जयकार होऊ लागला. ओम विघ्नराजाय नमः. ओम गंगणपतये नमः.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना. यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्र पुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ. श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना, संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 69वा श्लोक आहे. सुखानंदकारी सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रवाते मनी राम चिंतित जावा. आता ह्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचे आणखीन काही गुण सांगितलेत, काय करतात ते म्हणतात. ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे सुखानंद का आरी, सुख आणि आनंद देणारा असा आहे तो. कारण तो स्वयमेव सुखरूप आहे. सुख आनंद इनकार्नेट ज्याला म्हणतात तसं. आनंद बघायचा आहे ना रामचंद्रांना बघा, सुख बघायचं आहे ना त्यांना बघा. साक्षात सुख आणि आनंदाची मूर्ती आहे ती. असे स्वतः ते आहेत आणि दुसऱ्याला द्यायलाही समर्थ आहेत. सामर्थ्य असणं आणि देण्याची इच्छा असणं, औदार्य असणं, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भगवंताजवळ ते आहे, सामर्थ्य आहे आणि तो दयाळू कृपाळू आहे. आणि म्हणूनच या जगामध्ये दीन दुबळ्यांचं अनाथांचं जे चाललेलं आहे, त्यांचं जे संरक्षण होतं आहे, त्यांची काळजी घेतली जाती आहे, ती भगवंतच आहे. कारण तो दयाळू कृपाळू आहे, सर्व त्याचीच लेकरं आहेत. म्हणून एखादा दयाळू असतो पण त्याच्याजवळ सामर्थ्यच नसतं, द्यावंसं वाटतं पण जवळच काही नाही तर काही उपयोग नाही. एखाद्याजवळ खूप असतं पण देण्याची इच्छा नसते, औदार्य नसतं. त्यामुळे सामर्थ्य, औदार्य, करुणा हे सगळ्या गोष्टी, सगळ्या गुण ज्यांच्याजवळ आहेत असा हा रामचंद्र सुखानंदकारी. आणखीन काय करतात ते, निवारी भयाते. ते भयाचं निवारण करतात. त्यांचा भक्त आहे ना, भक्ताला भीती वाटण्याचं कारण नाही आहे. कारण तो म्हणतो राम माझ्या पाठीशी आहे ना, तो बघेल. मी जर योग्य काही करत असेन तर तो मला निश्चितच सर्व प्रकारचं सहकार्य देईल. आणि मी जर चुकत असेन तर माझ्या लक्षात येईल की चूक आहे. पण मी बरोबर असेन तर तो निश्चितच माझ्या पाठीशी आहे, माझ्या संकटात माझं रक्षण करणार आहे. आणि त्यामुळे तो निवारी भयाते. मी भक्त आहे म्हणून संतांच्यामध्ये जसं म्हटलं आहे मी भक्त आहे, हा अहंकार आहे त्यांचा, हा जपून ठेवावा. कुणी जर म्हटलं हो बा मी भक्त आहे, भक्त आहे म्हणण्यामध्ये अहंकार नाही आहे. बट विश्वास आहे की मी देवाचा भक्त आहे, मी रामाचा दास आहे, सेवक आहे, असं म्हणण्यामध्ये अहंकार नाही. हनुमंत जसे होते रामसेवक हनुमंत, ते जसे तसं निवारी भयाते असा जो रामचंद्र आहेत, त्यांचं काय करायला पाहिजे, जनी भक्तिभावे भजावे तयाते. असे ते आहेत ना, समर्थ आहेत ना, मग त्यांचं भजन करा. एखाद्या माणसाकडे आपण शरणागत झालो, सद्गुरू असतील, संत असतील, ते जर तसे असतील तर त्यांना शरणागत गेलं तर त्याचा उपयोग होतो. आणि त्यांच्याजवळच जर सामर्थ्य नसेल, ते संतच नसतील, तर त्यांना शरणागत जाऊन काही उपयोग होत नाही. म्हणून मला असं आठवत आहे स्वामीजी म्हणायचे तसं, तू काळजी करू नकोस, योग्य त्या ठिकाणी आलेली आहेस, तेव्हा तुला काळजी करायचं कारण नाही. म्हणजे ज्याला आपण शरण जातो ती व्यक्ती पात्र आहे का नाही हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. जसं डॉक्टरकडे जायचं तर डॉक्टर योग्य आहेत ना पहिल्यांदा समजून घ्यावं, आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवून ते सांगतील त्याप्रमाणे औषधपाणी करावं. पण ते जर डॉक्टर नसतीलच तर मात्र त्याचा नाश संभवतो. असा घोटाळा होण्याची शक्यता आहे. समर्थांनी जसं सद्गुरू आहे का नाही, असद्गुरू आहे वर्णन केलेलं आहे त्या समासामध्ये, की काही असद्गुरू असतात आणि त्यांना आपण गुरु समजतो, आणि त्यांच्याकडे आपण जर गेलो तर त्या शिष्याचं नुकसान होतं. तो पुष्कळ जरी त्यांना शरणागत असला तरी त्यांच्याजवळच ते सामर्थ्य नसतं, की त्या शिष्याला सच्ची

स्वच्छ बनवावं आणि त्याला जे परमार्थातलं द्यायचं ते द्यावं म्हणून फार सावधपणानं गुरुची निवड करावी लागते. इथं त्यांनी जे म्हटलेलं आहे की जनी लोकांच्या मध्ये वागताना भक्तिभावे भजावे तयाते. असा जर कोणी भेटले आपल्याला, सद्गुरू भेटले, भगवंत भेटले, तर त्यांना भजायचं कसं? भक्तिभावे. भक्तिभावे याच्यामध्ये दोन भाग पाडावेत. एक भक्ती, अत्यंतिक प्रेमाने, उत्कट प्रेमाने त्यांचं भजन करावं. आणि इथं भजन करावं याचा अर्थ टाळ मृदंग घेऊन भजन करायचं नाही आहे. भज म्हणजे समरस होणं. त्यांच्या इच्छाकाशी आपण समरस झालं पाहिजे. त्यांना जसा आपला आचार विचार असावा असं वाटतं तसं आपण झालं पाहिजे. तसे जर आपण समरस झालो नाही तर त्यांचं भजन केलं असं होणार नाही. ते जे काय सांगतात, जे काय उपदेश करतात, त्याप्रमाणे आपला आचार विचार आणि उच्चार असला पाहिजे, तर त्यांना आपण शरण गेलो. ते इथं भक्तीनं गेलं पाहिजे. आणि भावे, भाव याचा अर्थ असा की भगवंताचा अभाव कुठेही नाही. असं एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी भगवंत नाही. कुणी जर म्हटलं भगवंत कुठं आहे ते दाखवा, तर त्यांना विचारायचं भगवंत कुठं नाही ते ठिकाण तुम्ही दाखवा. पण संतांनी वर्णन केलं आहे, अणू माझी राम रेणू माझी राम, जळी काष्टी जिकडं बघावा तिकडं रामच भरलेलं आहे. हे आत बाहेरी मियाची कोण दिले, जग निखिल माझेची ओतले. सगळं जग माझीच, मीच भरून आहे त्याच्यात. पर हे कर्म कैसे आड आले जे मीच नाही म्हणत ते. मीच सगळ्या ठिकाणी भरून असताना यांच्या दृष्टीला ते दिसत नाही, यांना ते ज्ञान होत नाही, म्हणून भगवंत नाहीच असं ते म्हणतात. आता ह्याला काय करणार? म्हणून इथं भक्तिभावे, मी आहे, माझं अस्तित्व आहे असा भाव ठेवून भक्तीनं म्हणजे अत्यंत प्रेमाने भजा, त्याचं भजन करा, त्याला अंतःकरणात धरा, पक्का धरा. आणि त्याला जे हवं आहे देवाच्या इच्छेने वर्तावे. त्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे आपण करा. त्याला काय पाहिजे? त्याला हे सगळे पारमार्थिक गुण आपल्यात यायला हवेत. ही दैवी संपत्ती आपण मिळवायला हवी आहे. तर ही जर मिळवायची असेल तर आपल्याला त्यासाठी पडणारे कष्ट करायला पाहिजेत. एक एक गुण, भगवंताला गुण आवडतात, भाव आवडतो. संतांना देखील शिष्याच्यामध्ये काय गुण असतील त्याच्यावर त्यांचं प्रेम असतं. जितका गुणी शिष्य असेल तितका तो सद्गुरूंना प्रिय होतो. आणि ते गुण जे आहेत ते परमार्थातले गुण आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे जनी भक्तिभावे भजावे तयाते. आता हे करावं असं सांगितलंय. आता काय करू नये? विवेके त्यजावा अनाचार हेवा. विवेक करा. विवेकाला फार महत्त्व आहे परमार्थात. वैराग्य आणि विवेक, विवेकपूर्वक वैराग्य पाहिजे. हे कंडपिसं वैराग्य नको. आत्मानात्म विवेक करता आला पाहिजे. काय धरायचं आहे काय सोडायचं आहे लक्षात आलं पाहिजे. ते जर लक्षात आलं नाही भलतंच आपण धरतो आणि जे धरायचं ते सोडतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे विवेक हे त्याजावा, काय सोडा, अनाचार हेवा. भक्ती करा असं जसं सांगितलं त्याचबरोबर अनाचार आणि हेवा सोडायला सांगितला. अनाचार सोडा तर धरा काय? सदाचार धरा. आणि सदाचार ह्याचा अर्थ सतकडे नेणारा आचार, ज्या आचाराने आपल्याला सच्ची प्राप्ती होईल तो आपल्याला सापडेल. तिकडे जाणारं जे आपलं वर्तन आहे त्याला सदाचार असं म्हटलं आहे. त्याच्या उलट आहे तो अनाचार. धर्माला सोडून, लोकव्यवहाराला सोडून अधार्मिक गोष्टी करणं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, काय काय टाकावं ते जे करू नये, महादोष काही सांगितलेले आहेत ते टाकायला सांगितले. तो अनाचार टाकला पाहिजे. आणि हेवा म्हणजे मत्सर, हा द्वैतातूनच उत्पन्न होतो. दुसऱ्याविषयी मत्सर, द्वेष, त्वेष, त्याच्याशी स्पर्धेचा भाव, कटुता, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या विवेकपूर्वक टाकल्या पाहिजेत. आपल्याला त्याच्याशी काय करणार आहे? कशासाठी स्पर्धा, कशासाठी मत्सर? आपण आपलं काम उत्तम तऱ्हेनं करणं हे आपलं काम आहे. जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधानाने राहणं
आपलं सदरम कर्म उत्तम तऱ्हेनं करणं, दुसरा काय करतो याच्याकडे आपल्याला बघण्याचं कारण नाही आणि बघितरी त्याच्याशी स्पर्धा करण्याचं कारण नाही. या सगळ्या गोष्टी टाकायला पाहिजे. म्हणून इथं म्हटलं आहे की विवेके त्याजावा अनाचार हे वा, आणि मग काय करा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. म्हणजे तुम्ही पहाटेच्या वेळी रामाचं चिंतन करत राहिलात तर जे आपण पहाटे करू तेच दिवसभर अनुसूत राहील. आणि मग ह्याच्यामध्ये ज्या वरच्या गोष्टी सांगितल्या आहेत, काय टाकायचं आहे आणि काय धरायचं आहे, ते आपल्या लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आपलं जीवन हे साधकाचं जीवन जात राहील. आता साधकाचं जीवन म्हणताना बद्धाने देखील साधक व्हायचं आहे, मुमुक्षू व्हायचं आहे, साधक व्हायचं आहे आणि ह्याप्रमाणे करायचं आहे. नुसते मनाचे श्लोक वाचून पुण्य लागणार नाही, त्यात जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. ते जर करत नसू तर नुसतं काही उपयोग नाही आहे. त्यामुळे ह्या तऱ्हेनं करायला पाहिजे. म्हणून सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्तिभावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोते हो, नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेनी सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्रकरता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
0: श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे वीरधवल करंगुटकर यांचं आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 11:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 11:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि राजेश दातार.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, भाद्रपद शुद्ध नवमी अर्थात 20 सप्टेंबर 2026. आजचा नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. आज अदुःख नवमी आहे. भागवत सप्ताहारंभाचा आजचा दिवस आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. निर्गुण श्रद्धा म्हणजे काय ते जाणून घेऊयात. देह, इंद्रिय, चेतना आणि प्राण यांच्या योगाने मीपणाचा जो भास होतो त्याचा पूर्ण विचार करून आपला मीपणा आपणच पाहणे, देहाला जड मूढत्व आल्यामुळे मी देह नव्हे, इंद्रियांना एकदेशित्व असल्यामुळे मी इंद्रिय नव्हे, प्राण चंचल असल्यामुळे मी प्राण नव्हे, मन चंचल असल्यामुळे मी मनही नव्हे, चित्ताला चिंतनत्व असल्यामुळे मी चित्त नव्हे, बुद्धीला बोधकत्व असल्यामुळे मी बुद्धीही नव्हे, अहमपणाला बाधकत्व असल्यामुळे मी अहम नव्हे, तर मी अनादिसिद्ध आत्मतत्व आहे ही जाणीव होणं ही निर्गुण श्रद्धा आहे. याप्रमाणे बुद्धिवान मनुष्य मीपणाच्या साराचं पूर्ण विवेचन करण्यासाठी समर्थ होतो. अशा प्रकारची उदार अध्यात्मश्रद्धा सात्विक लोक नेहमी बाळगतात. जे जे मी नव्हे असं म्हणताच निवृत्त होतं आणि सर्वच मी आहे ही आध्यात्मिक शुद्ध श्रद्धा सात्विकापाशी निरंतर असते. मीच काय तो एक वर्णाश्रमी आणि आश्रमधर्मी कर्मकर्ता अशी दृढ भावना ठेवणारा आणि कर्मात तत्पर होणारा, तसंच दर्भ, माती, शुचिरभूतांच्या साधनांना अतिशय महत्त्व देणारा असा जो साधक, त्याला विधिनिषेधाचा भोवरा बाधतो. तो दोषदृष्टीने अंगणात गुणदोष रचतो. तो पवित्रपणाच्या अभिमानाने ब्रह्मदेवालाही शुद्ध समजत नाही, तर देहाभिमानाने कर्माची बाधा सत्य मानतो. ही राजस माणसाची कर्मश्रद्धा आहे. ज्या योगे अविवेक वाढतो, हातांनी अकर्म घडतं, अधर्म जडतो, अशी श्रद्धा तामस श्रद्धा आहे. अपेयपान, अभक्षभक्षण, अनुचित स्थळी गमन याविषयी रुची असणं ते तामसाचं लक्षण जाणावं. ते अधर्मालाही धर्म समजतात. सर्व भूतांमध्ये भगवंत आहे असं जाणून श्रद्धेने प्राणीमात्रांची जो सेवा करतो तो निर्गुण भक्ताचा प्रकार आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो आपली स्त्री, पुत्र, धन, जीवित हे सर्व माझ्यावरून ओवाळून टाकून अनन्य भावाने मला भजतो ती निर्गुण श्रद्धा होय. चारही पुरुषार्थाचा त्याग करून, चारी मुक्तींची उपेक्षा करून ऐक्य भावाने जो माझं भजन करतो त्या श्रद्धेला निर्गुण श्रद्धा असं म्हणतात. निष्काम नामस्मरण, निर्लोभ हरिकीर्तन, भावार्थाने माझं भजन हीच निर्गुण श्रद्धा. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्री मुद्गल पुराण पंचमखंड. शौनकांनी लंबोदर महात्म्य विचारल्यावरून सुताने दक्ष मुद्गलांच्या संवादातील नैध्रुव आणि असित यांच्या संवादाद्वारा प्रथम केवळ शारीरिक कष्टापेक्षा तपश्चर्या श्रेष्ठ आहे असं सांगितलं आणि त्रिविध तपाचं स्पष्टीकरण केलं. परस्परांवर रागावलेल्या वसिष्ठ विश्वामित्रांना त्यांचा क्रोध जाण्यासाठी ब्रह्मदेवांनी भस्मासुराची आणि गणेश कृपेने विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन त्याला मारल्याची कथा सांगितली. त्या मोहिनीचा मोह शंकरांनाही झाला. त्यावेळी निर्माण झालेल्या क्रोधासुराने शंबरसुता प्रीती हिच्याशी विवाह करून सूर्याची उपासना केली, ब्रह्मांड विजयाचा वर मिळवला आणि शुक्राचार्यांनी त्याला राज्यावर बसवलं. सैन्यासह स्वारी करून त्याने पृथ्वी जिंकली, अमरावती हस्तगत केली, सत्यलोक वैकुंठ कैलास जिंकून सूर्याशी बोलणी करण्यासाठी त्याने रावणाला पाठवलं. तेव्हा वर दिल्यामुळे सूर्यानेही त्याला आपला लोक दिला आणि अशा रीतीने सार त्रैलोक्य त्याचं झालं. सगळीकडे एकच हाहाकार उडाला. मग देवऋषींनी प्रार्थना केली आणि लंबोदराकडून क्रोधासुराला मारण्याचं आश्वासन घेतलं. इकडे भरसभेत आकाशवाणीद्वारा लंबोदराची वार्ता कळताच क्रोधासूर भडकून युद्धाला निघाला आणि त्याचं देवाशी घनघोर युद्ध झालं. युद्ध आटोक्यात येईना तेव्हा क्रोधासूर स्वतः समरांगणात उतरला. त्यावेळी प्रकट झालेल्या लंबोदराला पाहून दैत्य विस्मित झाले. क्रोधासूर लंबोदराला पाहून भलते सलते बोलू लागला. तेव्हा लंबोदराने आपलं स्वरूप त्याला समजावून दिलं. क्रोधासूर शांत झाला. त्याने स्तुती करून लंबोदराकडून अभय मिळवलं. क्रोधासूर शांत झाला तेव्हा सर्व देवांनी आणि ऋषींनी लंबोदराची स्तुती केली. नंतर असिताने त्याला स्वतःला ब्रह्मदेवाने सांगितलेलं गणेश तत्व नैध्रुवाला कथन करून स्वतःला गणेशाचं साक्षात दर्शन झाल्याचं सांगितलं आणि मनुमुखातून प्रकटलेलं ब्रह्मस्वरूप लंबोदराचं वर्णन केलं. दक्षाने विचारलं,

इकडे ब्रह्मदेवापासून वर मिळवलेल्या महिषासुराने सर्व ब्रह्मांडाला त्रास दिला। तेव्हा सर्वांच्या विनंतीवरून देवीचं महिषासुराशी युद्ध झालं, पण महिषासूर अत्यंत प्रबल असल्याने खिन्न झालेल्या देवीने तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न केलं आणि त्याच्यापासून वर मिळवून देवीने महिषासुराला मारलं। एकदा सर्व देवांमध्ये वादविवाद झाला, हा विघ्नराज गणेशच पूज्य का? तेव्हा रागावून शक्तीने गणेशाचं श्रेष्ठत्व सांगितलं, परंतु शंकर विष्णूंना गर्व झाल्याने त्यांनी ते मान्य केलं नाही। मग एका दुर्वांकुराने दोघांचं गर्वहरण गणेशाने केलं। पूर्वी सुरथ नावाचा राजा देवीच्या उपासनेत समर्थ होऊन दुसऱ्या जन्मात सावर्णी नावाचा मनू झाला। पूर्वजन्माचा संस्कार असल्याने तो शक्तिभक्त झाला। वनात जाऊन नवारणाचा जप करीत असता शक्ती आणि विनायक प्रकट झाले। त्यांची स्तुती केली असता त्यांनी त्याला भक्ती दिली। त्यावेळेपासून सावर्णी मनू गाणपत्य झाला। नंतर मुदगलांनी शेषपुत्राचं महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला। एकदा सत्यलोकात ब्रह्मा ध्यानस्थ बसला असता त्याच्या निश्वासातून एक पुरुष निर्माण झाला। त्याचं नाव मायाकार ठेवून त्याला ब्रह्मदेवांनी अभय प्रदान केलं। दानवप्रमुख विप्रचितीने त्याचं मन वळवून शुक्राचार्यांकडून त्याला राज्याभिषेक करवला। मायावी असलेल्या त्याने सर्वांना जिंकून पाताळातील नागांना सुद्धा जिंकलं। त्याचे शेषाला फार दुःख झाले। त्याने स्मरण करताच गणेश पुत्र रूपाने प्रकट झाला। याचं शेषालाही विशेष आश्चर्य वाटलं। हा शेष म्हणजे पूर्वी सृष्टी उत्पन्न करून रक्षण करून प्रलय केल्यानंतर शिल्लक राहिला तो शेष। त्याने पुन्हा ब्रह्मांड धारण केलं। हरिहर स्वरूप असलेल्या शेषाला राज्याभिषेक केला। गणेशाच्या कृपेने त्याला ब्रह्मांड धारण करण्याची शक्ती निर्माण झाली। एकदा शंकरांनी त्याला गणेश तत्वाचा उपदेश केला, त्याप्रमाणे तपश्चर्या केल्यानंतर गणेशाने शेषाला त्याच्या इच्छेप्रमाणे तुझा पुत्र होईन असा वर दिला। शेषाच्या पुत्रभावाने राहिलेल्या मूषकवाहन गणेशाची सर्वांनी स्तुती केली। त्या सर्वांच्या इच्छेनुसार युद्धाला निघालेल्या गणेशाची मायाकरासुराशी रणांगणावर गाठ पडली। घनघोर युद्ध होऊन शेषपुत्र मूषकवाहनाने मायाकरासुराचा वध केला। तसाच हा गणेश महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रूप शक्तीचा त्यांच्याच स्तुतीवरून पुत्र झाला। नंतर मुदगलांनी दक्षाला गाणपत्याची दीक्षा सांगून गाणपत्याचं स्वरूप स्पष्ट केलं। शमी आणि मंदार वृक्षांची कथा सांगून त्यांना वर मिळाल्याचं मुदगलांनी दक्षाला ऐकवलं आणि त्यांच्या स्पर्शाचा महिमाही त्यांनी कथन केला। नंतर दुर्वेची उत्पत्ती सांगितली आणि दुर्वांकुराच्या स्पर्शाचा महिमा कथारूपाने सांगितला। दुर्वेचा महिमा वर्णन करण्यासाठी त्रिशिराचं चरित्र मुदगलांनी कथन केलं आणि दुर्वा महात्म्य सविस्तर सांगितलं। गणेशाला तुळस का वाहू नये याचं विवेचन केलं। तुलसी वरप्रदान कथा कथन केली। त्याचप्रमाणे तुलसी समर्पण आणि वर्जन याचा विधी कथारूपाने सांगितला। दक्षाने गणेशाची मानस आणि बाह्य पूजा यांचा विधी विचारला। मुदगलांनी त्याचं उत्तर ऐल गार्ग्य संवादातून रुक्मांगद नारदाच्या भेटीतून कथन करण्यास प्रारंभ केला आणि नंतर गृत्समदाने ब्रह्मणस्पती मंडलाचं केलेलं विधान गार्ग्य मुखातून आलं तसं सांगितलं। साक्षात गणेशाने गृत्समदाने केलेल्या गणानाम त्वा मंत्रजपाचं महत्व आणि फल सांगून त्याला भुक्तिमुक्ती वर प्रदान केले। ऐलाच्या विचारण्यावरून गार्ग्यांनी महान गाणपत्य गृत्समदाच्या प्रतिदिवशीच्या नित्यक्रमाची माहिती सांगितली। तसंच गृत्समद करीत असलेल्या मानसपूजेचा सांगोपांग सर्वांग परिपूर्ण विधी कथन केला आणि गृत्समदाने सांगितलेल्या बाह्य पूजेचा विधी सांगितला। गृत्समदाचं चरित्र ऐकून तृप्त न झालेल्या ऐलाने गणेश

लोकाचं वर्णन विचारलं तेव्हा गार्गे ऋषींनी मुद्गल आणि कपिल यांच्या संवादातून गणेश लोकाचं अर्थात स्वानंद लोकाचं वर्णन केलं आणि कपिलांनाच साक्षात चिंतामणीने स्वानंद लोकातील स्थितीचं सागर वर्णन ऐकवून चिंतामणीने स्वतःचं स्वरूप कथन केलं. प्रत्येक युगात कोणकोणत्या मार्गाने आपली सेवा केली जाते तेही सांगितलं आणि तदनंतर चिंतामणी अंतर्धान पावला. स्वानंद लोकाची स्थिती आणि महत्व ऐकून मुद्गल धन्य झाले. असा हा वृत्तांत गार्ग्यांनी ऐलाला सांगून त्याला कृतार्थ केलं. हे ऐकून धन्य झालेल्या दक्षाला मुद्गलांनी गणेशाची भक्ती कशी करावी याविषयी मार्गदर्शन केलं. ऐलाने गार्गे मुनींच्या सांगण्यावरून गणेशाची ध्यानपूजा कशी केली ते विचारलं असता दक्षाला मुद्गलांनी ध्यान आणि दुर्वाशमीयुक्त पूजा यांचं साग्र वर्णन ऐकवलं. दक्षाने सर्वार्थसिद्ध गणेश कीलक विचारले तेव्हा अंगिरसाने कथन केलेले आणि शंकरांनीही ज्यामुळे सिद्धी प्राप्त करून घेतली ते कीलक मुद्गलांनी सांगितले. विष्णू ब्रह्मदेवांनीही या कीलकाने सिद्धी प्राप्त केली आहे. ऐल राजाने हे कीलक प्रथम करून मंत्रजप केला त्यामुळे तोही स्वस्त्रीसह जडदेहाने गणेश दर्शन घेऊन ज्योतिस्वरूप झाला. नंतर ऐल राजा जडदेहाने सर्व देवांसह ब्रह्मांड कसा पाहू शकला अशी शंका दक्षाने विचारली तिचं मुद्गलांनी निरसन केलं आणि ऐल चरित्र संपवलं. सूत म्हणाला, शौनकादि ऋषी हो, हे महागाणपत्य मुद्गलांनी दक्षाला कथन केलेलं लंबोदर चरित्र त्याच्या श्रवणफलासह मी तुम्हाला सांगितलं. व्यासांनी जसं कथन केलं तसंच मी तुम्हाला ऐकवलं. आता यापुढे आपणास काय ऐकण्याची इच्छा आहे ते सांगा. पंचमखंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 69वा श्लोक आहे. सुखानंदकारी सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता ह्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचे आणखीन काही गुण सांगितलेत, काय करतात ते म्हणतात. ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे सुखानंद का आरी, सुख आणि आनंद देणारा असा आहे तो, कारण तो स्वयमेव सुखरूप आहे. सुख आनंद इनकार्नेट ज्याला म्हणतात, तसं आनंद बघायचा आहे ना रामचंद्रांना बघा, सुख बघायचं आहे ना त्यांना बघा. साक्षात सुख आणि आनंदाची मूर्ती आहे ती. असे स्वतः ते आहेत आणि दुसऱ्याला द्यायलाही समर्थ आहेत. सामर्थ्य असणं आणि देण्याची इच्छा असणं, औदार्य असणं, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भगवंताजवळ ते आहे, सामर्थ्य आहे आणि तो दयाळू कृपाळू आहे. आणि म्हणूनच या जगामध्ये दीन दुबळ्यांचं अनाथांचं जे चाललेलं आहे, त्यांचं जे संरक्षण होतं आहे, त्यांची काळजी घेतली जाती आहे, ती भगवंतच आहे, कारण तो दयाळू कृपाळू आहे, सर्व त्याचीच लेकरं आहेत. म्हणून एखादा दयाळू असतो पण त्याच्याजवळ सामर्थ्यच नसतं, द्यावंसं वाटतं पण जवळच काही नाही तर काही उपयोग नाही. एखाद्याजवळ खूप असतं पण देण्याची इच्छा नसते, औदार्य नसतं. त्यामुळे सामर्थ्य, औदार्य, करुणा हे सगळ्या गोष्टी, सगळ्या गुण ज्यांच्याजवळ आहेत असा हा रामचंद्र सुखानंदकारी. आणखीन काय करतात ते, निवारी भयाते, ते भयाचं निवारण करतात. त्यांचा भक्त आहे ना, भक्ताला भीती वाटण्याचं कारण नाही आहे, कारण तो म्हणतो राम माझ्या पाठीशी आहे ना, तो बघेल. मी जर योग्य काही करत असेन तर तो मला निश्चितच सर्व प्रकारचं सहकार्य देईल, आणि मी जर चुकत असेन तर माझं माझ्या लक्षात येईल की चूक आहे, पण मी बरोबर असेन तर तो निश्चितच माझ्या पाठीशी आहे, माझ्या संकटात माझं रक्षण करणार आहे. आणि त्यामुळे तो निवारी भयाते. मी भक्त आहे म्हणून संतांच्यामध्ये जसं म्हटलं आहे मी भक्त आहे, हा अहंकार आहे त्यांचा, हा जपून ठेवावा. कुणी जर म्हटलं हो बा मी भक्त आहे, भक्त आहे म्हणण्यामध्ये अहंकार नाही आहे, बट विश्वास आहे की मी देवाचा भक्त आहे, मी रामाचा दास आहे, सेवक आहे, असं म्हणण्यामध्ये अहंकार नाही. हनुमंत जसे होते रामसेवक हनुमंत, ते जसे तसं निवारी भयाते असा जो रामचंद्र आहेत, त्यांचं काय करायला पाहिजे, जनी भक्तिभावे भजावे तयाते. असे ते आहेत ना, समर्थ आहेत ना, मग त्यांचं भजन करा. एखाद्या माणसाकडे आपण शरणागत झालो

त्यांच्यावर विश्वास ठेवून ते सांगतील त्याप्रमाणे औषध पाणी करावं. पण ते जर डॉक्टर नसतीलच तर मात्र त्याचा नाश संभवतो. असा घोटाळा होण्याची शक्यता आहे. समर्थाने जसं सद्गुरू आहे का नाही असद्गुरू आहे वर्णन केलेलं आहे त्या समासामध्ये, की काही असद्गुरू असतात आणि त्यांना आपण गुरु समजतो आणि त्यांच्याकडे आपण जर गेलो तर त्या शिष्याचं नुकसान होतं. तो पुष्कळ जरी त्यांना शरणागत असला तरी त्यांच्याजवळच ते सामर्थ्य नसतं की त्या शिष्याला सच्चिच्छ बनवावं आणि त्याला जे परमार्थातलं द्यायचं ते द्यावं. म्हणून फार सावधपणानं गुरुची निवड करावी लागते. इथं त्यांनी जे म्हटलेलं आहे की जनी लोकांच्यामध्ये वागताना भक्तिभावे भजावे तयाते. असा जर कोणी भेटले आपल्याला, सद्गुरू भेटले, भगवंत भेटले, तर त्यांना भजायचं. कसं? भक्तिभावे. भक्तिभावे याच्यामध्ये दोन भाग पाडावेत. एक भक्ती, अत्यंतिक प्रेमाने, उत्कट प्रेमाने त्यांचं भजन करावं. आणि इथं भजन करावं याचा अर्थ टाळ मृदंग घेऊन भजन करायचं नाही आहे. भज म्हणजे समरस होणं. त्यांच्या इच्छा काशी आपण समरस झालं पाहिजे. त्यांना जसा आपला आचार विचार असावा असं वाटतं तसं आपण झालं पाहिजे. तसे जर आपण समरस झालो नाही तर त्यांचं भजन केलं असं होणार नाही. ते जे काय सांगतात, जे काय उपदेश करतात, त्याप्रमाणे आपला आचार विचार आणि उच्चार असला पाहिजे, तर त्यांना आपण शरण गेलो. ते इथं भक्तीनं गेलं पाहिजे. आणि भावे, भाव याचा अर्थ असा की भगवंताचा अभाव कुठेही नाही. असं एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी भगवंत नाही. कुणी जर म्हटलं भगवंत कुठं आहे ते दाखवा, तर त्यांना विचारायचं भगवंत कुठं नाही ते ठिकाण तुम्ही दाखवा. तर संतांनी वर्णन केलं आहे, अणू माझी राम रेणू माझी राम, जळी काष्टी जिकडं बघावं तिकडं रामच भरलेलं आहे. हे आत बाहेरी मियाची कोण दिले, जग निखिल माझेची ओतले. सगळं जग माझीच, मीच भरून आहे त्याच्यात. परी हे कर्म कैसे आड आले जे मीच नाही म्हणते. मीच सगळ्या ठिकाणी भरून असताना ह्यांच्या दृष्टीला ते दिसत नाही, ह्यांना ते ज्ञान होत नाही, म्हणून भगवंत नाहीच असं ते म्हणतात. आता ह्याला काय करणार? म्हणून इथं भक्ती भावे, मी आहे, माझं अस्तित्व आहे असा भाव ठेवून भक्तीनं म्हणजे अत्यंत प्रेमाने भजा, त्याचं भजन करा, त्याला अंतःकरणात धरा, पक्का धरा. आणि त्याला जे हवंय देवाच्या इच्छेने वर्तावे. त्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे आपण करा. त्याला काय पाहिजे? त्याला हे सगळे पारमार्थिक गुण आपल्यात यायला हवेत. ही दैवी संपत्ती आपण मिळवायला हवी आहे. तर ही जर मिळवायची असेल तर आपल्याला त्यासाठी पडणारे कष्ट करायला पाहिजेत. एक एक गुण, भगवंताला गुण आवडतात, भाव आवडतो. संतांना देखील शिष्याच्यामध्ये काय गुण असतील त्याच्यावर त्यांचं प्रेम असतं. जितका गुणी शिष्य असेल तितका तो सद्गुरूंना प्रिय होतो. आणि ते गुण जे आहेत ते परमार्थातले गुण आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे जनी भक्तिभावे भजावे तयाते. आता हे करावं असं सांगितलं आहे. आता काय करू नये? विवेके त्यजावा अनाचार हेवा. विवेक करा. विवेकाला फार महत्त्व आहे परमार्थात. वैराग्य आणि विवेक, विवेकपूर्वक वैराग्य पाहिजे. एकांड पिसं वैराग्य नको. आत्मानात्म विवेक करता आला पाहिजे. काय धरायचं आहे काय सोडायचं आहे लक्षात आलं पाहिजे. ते जर लक्षात आलं नाही भलतंच आपण धरतो आणि जे धरायचं ते सोडतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे विवेके त्यजावा काय सोडा अनाचार हेवा. भक्ती करा असं जसं सांगितलं त्याचबरोबर अनाचार आणि हेवा सोडायला सांगितला. अनाचार सोडा तर धरा काय? सदाचार धरा. आणि सदाचार ह्याचा अर्थ सतकडे नेणारा आचार, ज्या आचाराने आपल्याला सच्ची प्राप्ती होईल तो आपल्याला सापडेल. तिकडे जाणारं जे आपलं वर्तन आहे त्याला सदाचार असं म्हटलं आहे. त्याच्या उलट आहे तो अनाचार. धर्माला सोडून, लोकव्यवहाराला सोडून अधार्मिक गोष्टी करणं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत काय काय टाकावं ते जे करू नये, महादोष काही सांगितलेले आहेत.
ते टाकायला सांगितले, तो अनाचार

टाकला पाहिजे. आणि हेवा म्हणजे मत्सर हा द्वैतातूनच उत्पन्न होतो. दुसऱ्याविषयी मत्सर, द्वेष, त्वेष, त्याच्याशी स्पर्धेचा भाव, कटुता, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या विवेकपूर्वक टाकल्या पाहिजेत. आपल्याला त्याच्याशी काय करणार आहे, कशासाठी स्पर्धा, कशासाठी मत्सर. आपण आपलं काम उत्तम तऱ्हेनं करणं हे आपलं काम आहे. जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधानाने राहणं, आपलं सधर्म कर्म उत्तम तऱ्हेनं करणं, दुसरा काय करतो याच्याकडे आपल्याला बघण्याचं कारण नाही आणि बघितरी त्याच्याशी स्पर्धा करण्याचं कारण नाही. या सगळ्या गोष्टी टाकायला पाहिजे. म्हणून इथं म्हटलं आहे की विवेक हे त्याजावा, अनाचार हे वा, आणि मग काय करा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे तुम्ही पहाटेच्या वेळी रामाचं चिंतन करत राहिलात तर जे आपण पहाटे करू तेच दिवसभर अनुसूत राहील. आणि मग ह्याच्यामध्ये ज्या वरच्या गोष्टी सांगितल्या आहेत, काय टाकायचं आहे आणि काय धारायचं आहे, ते आपल्या लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आपलं जीवन हे साधकाचं जीवन जात राहील. आता साधकाचं जीवन म्हणताना बद्धाने देखील साधक व्हायचं आहे, मुमुक्षू व्हायचं आहे, साधक व्हायचं आहे आणि ह्याप्रमाणे करायचं आहे. नुसते मनाचे श्लोक वाचून पुण्य लागणार नाही, त्यात जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. ते जर करत नसू तर नुसतं काही उपयोग नाही आहे. त्यामुळे ह्या तऱ्हेनं करायला पाहिजे. सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्तिभावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवामित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवामित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवामित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवामित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवामित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवामित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवामित्राकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवामित्राकरता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
0: श्रोतेहो, संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया प्रतिभानुज यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे श्रीपाद भावे.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। खरं सांगायचं तर चोळाप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता। स्वामींची त्याने अनेक वर्ष मनपूर्वक सेवा केली। काही वर्ष निष्काम सेवा केल्यानंतर चोळाप्पाला द्रव्याचा लोभ जडला आणि स्वामींपुढे जमा होणारे पैसे तो स्वतःसाठी वळवू लागला। वास्तविक परब्रह्म चोळाप्पावर सदैव प्रसन्न होतं आणि चोळाप्पाकडून सेवा घडवून घेत होतं। चोळाप्पाला काहीही कमी नव्हतं, परंतु द्रव्यलोभाच्या भोवऱ्यात एकदा का जीव सापडला की माणसाची त्या जीव घेण्या भोवऱ्यातून कधी सुटका होत नाही। स्वामी समर्थांना चोळाप्पाची ही द्रव्यलोभी वृत्ती ज्ञात झाली होती, परंतु चोळाप्पाच्या ह्या दुर्दैवी कृतीकडे कानाडोळा केला होता। एक दिवस काय घडलं की चोळाप्पाने पैसे उचललेले स्वामींनी पाहिले, ते चोळाप्पाला काहीच बोलले नाहीत। स्वामी आसनावरून उठले आणि एक फडकं हातात धरून अलख निरंजन असं म्हटलं। त्याबरोबर समोर जमलेल्या लोकांनी काय केलं तर स्वामींनी हातात धरलेल्या फडक्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली। योगायोगाने फडक्यात 125 रुपये भरले। स्वामींनी चोळाप्पाला म्हटलं, चोळ्या, गेले काही दिवस तू माझ्या पुढे ठेवले जाणारे पैसे मठाला अर्पण करायच्या ऐवजी स्वतःच्या खाजगीकडे वळवतोस। त्यात आत्तापर्यंत 60-65 हजार जमा झाले, त्यात 125 रुपये कमी पडले होते। माझी जी तू आजपर्यंत सेवा केलीस त्या ऋणातून मी आज सुटलो। महाराजांचं बोलणं ऐकून चोळाप्पा एकदम गांगरून गेला। त्याची त्यालाच लाज वाटली। सुंदराबाई आणि चोळाप्पा दोघेही धनाचे लोभी झाले होते, म्हणून स्वामींनी चोळाप्पाचा हिशेब पूर्ण केला। त्याच दिवशी संस्थानाकडून एक कारकून 3 शिपाई स्वामींपाशी आले। स्वामींपुढे जे उत्पन्न जमा होईल त्याचा हिशेब ठेवायचं काम त्यांच्यावर सोपवलं गेलं। त्यांनीच मठाचा खर्च चालवायचा असा हुकूम निघाला आणि त्या क्षणी चोळाप्पा आणि सुंदराबाईच्या हातातून स्वामींपुढे जमा होणाऱ्या द्रव्याचा अधिकार काढला गेला। त्यांनी फक्त सेवा करायची, पैसे त्यांच्या हातून काढले गेले। चोळाप्पाचे डोळे उघडले, तो स्वामींना शरण गेला, क्षमा मागितली आणि स्वामींच्या निष्काम सेवेत तो पुन्हा रुजू झाला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगतो की फक्त नामस्मरणातच रहा। परमेश्वराचं नाम मनातला अहंकाराचा काळोख नष्ट करतं, वासनांचा नायनाट करतं। नामामुळे आपल्या भोवती लख प्रकाश पडतो, आनंदाला महापूर येतो। नामामध्ये स्वर भरलेले आहेत, ते कानांना सुख देतात। मन एकाग्र होतं, चित्त प्रसन्न होतं। नाम साधकाला शाश्वत सत्याकडे घेऊन जातं। आपण भगवंताला शरण जातो, शरणवृत्ती वाढते। तो क्षण भगवंत प्राप्तीचा असतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 20 सप्टेंबर. प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे कारण. आपण रामापाशी मागावे एक, तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख. त्यातील मी एक पामर, रामा तुला कसा झालो जड. रामा अन्यायाच्या कोटी तूच माय घाल पोटी. माते लागी आले शरण, त्याला नाही दिले मरण. ऐसे ऐकेले आजवर, कृपा करी तू रघुवीर. दाता राम हे जाणून चित्ती, म्हणून आलो दारा प्रती. आता रामा नको पाहू अंत, तुझ वीण शून्य वाटे जगत. ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ, ते झाले दुःखाला कारण. आता रामा कोठे जाऊ, तुला टाकून कोठे राहू. ऐसे कोठे पहावे स्थान, जेथे होईल समाधान. आता असो नसो भाव, मी रामा तुझा झालो देख. आता कसे तरी करी, मी पडलो तुझ्या दारी. आता लौकिकाची चाड, नाही मला त्याची आवड. हे ठसावे चित्ती, कृपा करी रघुपती. आता मनास येई तसे करी, माझे मी पण हिरोनी जाई. जो वर देहाची संगती, तो वर मी माझे ही वृत्ती. राहील अभिमानाला धरून, तेथे न राहे कधी अनुसंधान. काळोख अत्यंत मातला, घालवायला उपाय न दुजा सुचला. होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल स्वतः आपण. प्रपंचातील संकटे अनिवार, माझ्या बोलण्याचा करावा विचार. आता कष्टी न व्हावे फार, प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण. तेच घोकीत बसल्याने न होई आनंद रूप स्मरण. सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चित. स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून माझे मीच दुःखाला कारण. आपण आपलेपणाने वागत गेले, सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले. अमुक व्हावे अमुक होऊ नये, याचे कसे होईल त्याचे कसे होईल, ही चित्ताची अस्वस्थता. याचे नाव चिंता. सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था. सुखदुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. ज्यात एकाला सुख वाटते, तेच दुसऱ्याला दुःखाला कारण होते. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. देहाने कष्ट केले फार, त्यातील फळाचा घेऊन आधार. फळ नाही हाती आले, दुःखाला कारण ते झाले. आपले चित्त झाले विषयाधीन, नाही दुःखास दुसरे कारण. मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन, हेच दुःखाला खरे कारण. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती होऊ द्यावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. रामा सुख दुःख दोन्ही केले अर्पण तुझे चरणी. आता मनास येई तैसे ठेवी, या विण दुजे न मागणे काही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया कवी संजीव यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोतेहो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना. सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष. त्यानंतर गणेश कथा सादर होईल. अभिवाचक आहेत आशिष केसकर. या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल. आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल. श्री गणेश आराधना. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

विघ्नराज या अवताराची कथा जाणून घेऊयात. विघ्नराजावताराश्च शेषवाहन उच्यते ममता सुरहंतास विष्णु ब्रह्मेति वाचकाः. भगवान श्री गणेशाचा विघ्नराज या नावाचा अवतार विष्णू ब्रह्माचा वाचक आहे. तो शेषवाहनावर आरूढ होणारा तसंच ममतासुराचा संहारक आहे. एक वेळेचा प्रसंग आहे. भगवती पार्वती तिच्या सख्यांबरोबर बोलत असताना हसली. तिच्या हास्यातून एका पुरुषाचा जन्म झाला. पाहता पाहता तो पर्वताकार झाला. पार्वतीने त्याचं नाव ममतासूर ठेवलं. तिने त्याला गणेशाचं स्मरण करण्यास सांगितलं. त्याच्या स्मरणाने तुला सर्व काही प्राप्त होईल असा वर दिला. पार्वती मातेने त्याला गणेशाचा षडक्षर मंत्र वक्रतुंडाय हुम हा प्रदान केला. ममतासूर पार्वती मातेच्या चरणांना वंदन करून वनाकडे तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. तिथे त्याची शंभरासुराशी भेट झाली. त्याने ममतासुराला संपूर्ण आसुरी विद्या शिकवल्या. त्या विद्यांच्या अभ्यासामुळे त्याला सर्व आसुरी शक्ती प्राप्त झाल्या. त्यानंतर शंभरासुराने त्याला विघ्नराज यांच्या उपासनेची प्रेरणा दिली. ममतासूर तिथेच थांबून कठोर तपश्चर्या करू लागला. तो केवळ वायूचा आहार घेऊन विघ्नराज यांचं ध्यान आणि जप करत होता. अशा प्रकारे तपश्चर्या करीत असताना एक सहस्त्र दिव्य वर्ष काळ लोटला. गणनाथ प्रसन्न होऊन प्रगट झाले. ममतासुराने विघ्नराज यांच्या चरणांना प्रणाम करून त्याने त्यांची भक्तिपूर्वक पूजा केली. त्यानंतर म्हणाला, हे प्रभो, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला ब्रह्मांडाचं राज्य प्रदान करा. युद्धामध्ये मला कोणतंही विघ्न उपस्थित होऊ नये. भगवान शिवांसह इत्यादींनाही मी सदैव युद्धात अजेय राहावा. भगवान विघ्नराज म्हणाले, दैत्यराज, तू माझ्याकडून दुःसाध्य वराची याचना केली आहेस, तरीही मी त्याची पूर्तता करीन. वर प्राप्त झाल्यावर तो प्रथम शंभराकडे गेला. वरप्राप्तीचा समाचार कळल्याने शंभर परम प्रसन्न झाला. त्याने आपली रूपवती कन्या मोहिनी हिचा विवाह ममतासुराशी करविला. हा समाचार जेव्हा शुक्राचार्यांना मिळाला तेव्हा त्यांनी आनंदोत्सव करून ममतासुराला दैत्यांचा राजा केलं. एके दिवशी ममतासुराने शुक्राचार्यांजवळ स्वतःच्या विश्वविजयाची इच्छा व्यक्त केली. शुक्राचार्य म्हणाले, हे राजन, तू दिग्विजय तर अवश्य कर, परंतु विघ्नेश्वराचा विरोध कधीही करू नकोस. विघ्नराज यांच्या कृपेनेच तुला ही शक्ती आणि वैभव प्राप्त झालं आहे. त्यानंतर ममतासुराने आपल्या पराक्रमी सैनिकांद्वारा पृथ्वी आणि पाताळ यांना आपल्या अधिकाराखाली घेतलं. मग त्याने स्वर्गावर चढाई केली. इंद्राबरोबर त्याचं भीषण युद्ध झालं. रक्ताची नदी वाहू लागली. परंतु बलवान असुरांपुढे देवगण टिकू शकले नाहीत. स्वर्ग ममतासुराच्या छत्राखाली आला. युद्धात त्याने भगवान विष्णू आणि शिव यांनाही पराजित केलं. संपूर्ण ब्रह्मांडावर ममतासूर शासन करू लागला. देवतांना त्याने कारागृहात बंद केलं. धर्माचरणाचं नाव देखील कोणी घेणारा राहिला नाही. सर्व देवगणांनी दुःख निवारण होण्यासाठी विघ्नराज यांची पूजा केली. एक वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान विघ्नराज प्रगट झाले. देवतांनी त्यांना धर्माचा उद्धार करण्याविषयी तसंच ममतासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्याविषयी प्रार्थना केली. भगवान विघ्नराज यांनी नारदांना ममतासुराकडे पाठवलं. नारदांनी ममतासुराला सांगितलं की त्याने अधर्म आणि अत्याचाराला संपुष्टात आणून विघ्नराज यांना शरण जावं. असं जर तो करणार नाही तर त्याचा सर्वनाश निश्चित होईल. शुक्राचार्यांनीही ममतासुराला समजावून सांगितलं. परंतु त्या अहंकारी असुरावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ममतासुराच्या दुष्ट आचरणामुळे विघ्नराज यांना क्रोध आला. त्यांनी आपल्या हातातलं कमळ असुरसेनेत सोडलं. त्याच्या गंधाने सर्व असुर मूर्छित झाले आणि शक्तिहीन झाले. ममतासुराने भीतीने थरथर कापत विघ्नराज यांच्या चरणावर लोळण घेतली. त्याने विघ्नराज यांची स्तुती केली आणि

ची क्षमा मागितली. विघ्नराज यांनी उदार अंतःकरणाने त्याला क्षमा केली आणि त्याला पाताळात पाठवून दिलं. देवगण मुक्त झाल्याने प्रसन्न झाले. चहूकडे भगवान विघ्नराज यांचा जय जयकार होऊ लागला. ओम विघ्नराजाय नमः. ओम गंगणपतये नमः.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना. यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्रपुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ. श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना। संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग मालकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग मालकंस. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया गुरुनाथ शेणय यांची गीतरचना. संगीत आहे वीरधवल करंगुटकर यांचं आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, ऐकूया ग. दी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. श्रोते हो भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि राजेश दातार.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 69वा श्लोक आहे. सुखानंदकारी सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रवाते मनी राम चिंतित जावा. आता ह्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचे आणखीन काही गुण सांगितलेत, काय करतात ते म्हणतात. ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे सुखानंद का आरी, सुख आणि आनंद देणारा असा आहे तो, कारण तो स्वयमेव सुखरूप आहे. सुख आनंद इनकार्नेट ज्याला म्हणतात तसं. आनंद बघायचा आहे ना रामचंद्रांना बघा, सुख बघायचं आहे ना त्यांना बघा. साक्षात सुख आणि आनंदाची मूर्ती आहे ती. असे स्वतः ते आहेत आणि दुसऱ्याला द्यायलाही समर्थ आहेत. सामर्थ्य असणं आणि देण्याची इच्छा असणं, औदार्य असणं, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भगवंताजवळ ते आहे, सामर्थ्य आहे आणि तो दयाळू कृपाळू आहे. आणि म्हणूनच या जगामध्ये दीन दुबळ्यांचं अनाथांचं जे चाललेलं आहे, त्यांचं जे संरक्षण होतं आहे, त्यांची काळजी घेतली जाती आहे, ती भगवंतच आहे. कारण तो दयाळू कृपाळू आहे, सर्व त्याचीच लेकरं आहेत. म्हणून एखादा दयाळू असतो पण त्याच्याजवळ सामर्थ्यच नसतं, द्यावंसं वाटतं पण जवळच काही नाही तर काही उपयोग नाही. एखाद्याजवळ खूप असतं पण देण्याची इच्छा नसते, औदार्य नसतं. त्यामुळे सामर्थ्य, औदार्य, करुणा हे सगळ्या गोष्टी, सगळ्या गुण ज्यांच्याजवळ आहेत असा हा रामचंद्र सुखानंदकारी. आणखीन काय करतात ते, निवारी भयाते, ते भयाचं निवारण करतात. त्यांचा भक्त आहे ना, भक्ताला भीती वाटण्याचं कारण नाही आहे. कारण तो म्हणतो राम माझ्या पाठीशी आहे ना, तो बघेल. मी जर योग्य काही करत असेन तर तो मला निश्चितच सर्व प्रकारचं सहकार्य देईल. आणि मी जर चुकत असेन तर माझं माझ्या लक्षात येईल की चूक आहे, पण मी बरोबर असेन तर तो निश्चितच माझ्या पाठीशी आहे, माझ्या संकटात माझं रक्षण करणार आहे. आणि त्यामुळे तो निवारी भयाते. मी भक्त आहे म्हणून संतांच्यामध्ये जसं म्हटलं आहे मी भक्त आहे, हा अहंकार आहे त्यांचा, हा जपून ठेवावा. कुणी जर म्हटलं हो बा मी भक्त आहे, भक्त आहे म्हणण्यामध्ये अहंकार नाही आहे, बट विश्वास आहे की मी देवाचा भक्त आहे, मी रामाचा दास आहे, सेवक आहे, असं म्हणण्यामध्ये अहंकार नाही. हनुमंत जसे होते रामसेवक हनुमंत, ते जसे तसं निवारी भयाते असा जो रामचंद्र आहेत, त्यांचं काय करायला पाहिजे, जनी भक्तिभावे भजावे तयाते. असे ते आहेत ना, समर्थ आहेत ना, मग त्यांचं भजन करा. एखाद्या माणसाकडे आपण शरणागत झालो, सद्गुरू असतील, संत असतील, ते जर तसे असतील तर त्यांना शरणागत गेलं तर त्याचा उपयोग होतो. आणि त्यांच्याजवळच जर सामर्थ्य नसेल, ते संतच नसतील, तर त्यांना शरणागत जाऊन काही उपयोग होत नाही. म्हणून मला असं आठवत आहे स्वामीजी म्हणायचे तसं, तू काळजी करू नकोस, योग्य त्या ठिकाणी आलेली आहेस, तेव्हा तुला काळजी करायचं कारण नाही. म्हणजे ज्याला आपण शरण जातो ती व्यक्ती पात्र आहे का नाही हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. जसं डॉक्टरकडे जायचं तर डॉक्टर योग्य आहेत ना पहिल्यांदा समजून घ्यावं, आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवून ते सांगतील त्याप्रमाणे औषधपाणी करावं. पण ते जर डॉक्टर नसतीलच तर मात्र त्याचा नाश संभवतो. असा घोटाळा होण्याची शक्यता आहे समर्थाने जसं सद्गुरू आहे का नाही, असद्गुरू आहे, वर्णन केलेलं आहे त्या समासामध्ये की काही असद्गुरू असतात आणि त्यांना आपण गुरु समजतो आणि त्यांच्याकडे आपण जर गेलो तर त्या शिष्याचं नुकसान होतं. तो पुष्कळ जरी त्यांना शरणागत असला तरी त्यांच्याजवळच ते सामर्थ्य नसतं की त्या शिष्याला सच्चिच्छ बनवावं आणि त्याला जे परमार्थातलं द्यायचं ते द्यावं. म्हणून फार सावधपणानं गुरुची निवड करावी लागते. इथं त्यांनी जे म्हटलेलं आहे की जनी लोकांच्या मध्ये वागताना भक्तिभावे भजावे तयाते. असा जर कोणी भेटले आपल्याला, सद्गुरू भेटले, भगवंत भेटले, तर त्यांना भजायचं. कसं? भक्तिभावे. भक्तिभावे याच्यामध्ये दोन भाग पाडावेत. एक भक्ती, अत्यंतिक प्रेमाने, उत्कट प्रेमाने त्यांचं भजन करावं. आणि इथं भजन करावं याचा अर्थ टाळ मृदंग घेऊन भजन करायचं नाही आहे. भज म्हणजे समरस होणं. त्यांच्या इच्छाकाशी आपण समरस झालं पाहिजे. त्यांना जसा आपला आचार विचार असावा असं वाटतं तसं आपण झालं पाहिजे. तसे जर आपण समरस झालो नाही तर त्यांचं भजन केलं असं होणार नाही. ते जे काय सांगतात, जे काय उपदेश करतात, त्याप्रमाणे आपला आचार विचार आणि उच्चार असला पाहिजे, तर त्यांना आपण शरण गेलो. ते इथं भक्तीनं गेलं पाहिजे. आणि भावे, भाव याचा अर्थ असा की भगवंताचा अभाव कुठेही नाही. असं एकही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी भगवंत नाही. कुणी जर म्हटलं भगवंत कुठं आहे ते दाखवा, तर त्यांना विचारायचं भगवंत कुठं नाही ते ठिकाण तुम्ही दाखवा. कारण संतांनी वर्णन केलं आहे, अणू माझी राम, रेणू माझी राम, जळी काष्टी जिकडं बघावं तिकडं रामच भरलेलं आहे. हे आत बाहेरी मियाची कोण दिले, जग निखिल माझेची ओतले. सगळं जग माझीच, मीच भरून आहे त्याच्यात. पर हे कर्म कैसे आड आले जे मीच नाही म्हणते. मीच सगळ्या ठिकाणी भरून असताना यांच्या दृष्टीला ते दिसत नाही, यांना ते ज्ञान होत नाही, म्हणून भगवंत नाहीच असं ते म्हणतात. आता ह्याला काय करणार? म्हणून इथं भक्तिभावे, मी आहे, माझं अस्तित्व आहे असा भाव ठेवून भक्तीनं म्हणजे अत्यंत प्रेमाने भजा, त्याचं भजन करा, त्याला अंतःकरणात धरा, पक्का धरा. आणि त्याला जे हवं आहे देवाच्या इच्छेने वर्तावे. त्याची जी इच्छा असेल त्याप्रमाणे आपण करा. त्याला काय पाहिजे? त्याला हे सगळे पारमार्थिक गुण आपल्यात यायला हवेत. ही दैवी संपत्ती आपण मिळवायला हवी आहे. तर ही जर मिळवायची असेल तर आपल्याला त्यासाठी पडणारे कष्ट करायला पाहिजेत. एक एक गुण, भगवंताला गुण आवडतात, भाव आवडतो. संतांना देखील शिष्याच्यामध्ये काय गुण असतील त्याच्यावर त्यांचं प्रेम असतं. जितका गुणी शिष्य असेल तितका तो सद्गुरूंना प्रिय होतो. आणि ते गुण जे आहेत ते परमार्थातले गुण आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे जनी भक्तिभावे भजावे तयाते. आता हे करावं असं सांगितलं आहे. आता काय करू नये? विवेके त्यजावा अनाचार हेवा. विवेक करा. विवेकाला फार महत्त्व आहे परमार्थात. वैराग्य आणि विवेक, विवेकपूर्वक वैराग्य पाहिजे. हे कंड पिसं वैराग्य नको. आत्मानात्म विवेक करता आला पाहिजे. काय धरायचं आहे, काय सोडायचं आहे लक्षात आलं पाहिजे. ते जर लक्षात आलं नाही भलतंच आपण धरतो आणि जे धरायचं ते सोडतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे विवेके त्यजावा, काय सोडा, अनाचार हेवा. भक्ती करा असं जसं सांगितलं त्याचबरोबर अनाचार आणि हेवा सोडायला सांगितला. अनाचार सोडा तर धरा काय? सदाचार धरा. आणि सदाचार ह्याचा अर्थ सतकडे नेणारा आचार, ज्या आचाराने आपल्याला सच्ची प्राप्ती होईल तो आपल्याला सापडेल. तिकडे जाणारं जे आपलं वर्तन आहे त्याला सदाचार असं म्हटलं आहे. त्याच्या उलट आहे तो अनाचार. धर्माला सोडून, लोकव्यवहाराला सोडून अधार्मिक गोष्टी करणं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, काय काय टाकावं ते जे करू नये, महादोष काही सांगितलेले आहेत ते टाकायला सांगितले. तो अनाचार टाकला पाहिजे. आणि हेवा म्हणजे मत्सर, हा द्वैतातूनच उत्पन्न होतो. दुसऱ्याविषयी मत्सर, द्वेष, त्वेष, त्याच्याशी स्पर्धेचा भाव, कटुता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या विवेकपूर्वक टाकल्या पाहिजेत. आपल्याला त्याच्याशी काय करणार आहे, कशासाठी स्पर्धा, कशासाठी मत्सर. आपण आपलं काम उत्तम तऱ्हेनं करणं हे आपलं काम आहे. जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधानाने राहणं, आपलं स्वधर्म कर्म उत्तम तऱ्हेनं करणं, दुसरा काय करतो याच्याकडे आपल्याला बघण्याचं कारण नाही आणि बघितरी त्याच्याशी स्पर्धा करण्याचं

त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. ते जर करत नसू तर नुसतं काही उपयोग नाही आहे. त्यामुळे ह्या तऱ्हेनं करायला पाहिजे. सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्तिभावे भजावे तयाते विवेके त्यजावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोतेहो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य

0: अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तिसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तिसुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
2: श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया. संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्री मुद्गल पुराण पंचमखंड. शौनकांनी लंबोदर महात्म्य विचारल्यावरून सुताने दक्ष मुद्गलांच्या संवादातील नैध्रुव आणि असित यांच्या संवादाद्वारा प्रथम केवळ शारीरिक कष्टापेक्षा तपश्चर्या श्रेष्ठ आहे असं सांगितलं आणि त्रिविध तपाचं स्पष्टीकरण केलं. परस्परांवर रागावलेल्या वसिष्ठ विश्वामित्रांना त्यांचा क्रोध जाण्यासाठी ब्रह्मदेवांनी भस्मासुराची आणि गणेश कृपेने विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन त्याला मारल्याची कथा सांगितली. त्या मोहिनीचा मोह शंकरांनाही झाला. त्यावेळी निर्माण झालेल्या क्रोधासुराने शंबरसुता प्रीती हिच्याशी विवाह करून सूर्याची उपासना केली, ब्रह्मांड विजयाचा वर मिळवला आणि शुक्राचार्यांनी त्याला राज्यावर बसवलं. सैन्यासह स्वारी करून त्याने पृथ्वी जिंकली, अमरावती हस्तगत केली, सत्यलोक वैकुंठ कैलास जिंकून सूर्याशी बोलणी करण्यासाठी त्याने रावणाला पाठवलं. तेव्हा वर दिल्यामुळे सूर्यानेही त्याला आपला लोक दिला आणि अशा रीतीने सार त्रैलोक्य त्याचं झालं. सगळीकडे एकच हाहाकार उडाला. मग देवऋषींनी प्रार्थना केली आणि लंबोदराकडून क्रोधासुराला मारण्याचं आश्वासन घेतलं. इकडे भरसभेत आकाशवाणीद्वारा लंबोदराची वार्ता कळताच क्रोधासूर भडकून युद्धाला निघाला आणि त्याचं देवाशी घनघोर युद्ध झालं. युद्ध आटोक्यात येईना तेव्हा क्रोधासूर स्वतः समरांगणात उतरला. त्यावेळी प्रकट झालेल्या लंबोदराला पाहून दैत्य विस्मित झाले. क्रोधासूर लंबोदराला पाहून भलते सलते बोलू लागला. तेव्हा लंबोदराने आपलं स्वरूप त्याला समजावून दिलं. क्रोधासूर शांत झाला. त्याने स्तुती करून लंबोदराकडून अभय मिळवलं. क्रोधासूर शांत झाला तेव्हा सर्व देवांनी आणि ऋषींनी लंबोदराची स्तुती केली. नंतर असिताने त्याला स्वतःला ब्रह्मदेवाने सांगितलेलं गणेश तत्व नैध्रुवाला कथन करून स्वतःला गणेशाचं साक्षात दर्शन झाल्याचं सांगितलं आणि मनुमुखातून प्रकटलेलं ब्रह्मस्वरूप लंबोदराचं वर्णन केलं. दक्षाने विचारलं, लंबोदर शक्तिरूप कसा झाला? आणि तो गणेश शेषपुत्र झाला तेव्हा मनूने त्याची आराधना कशी केली? गाणपत्याचा मार्ग मला सांगा, कारण मलाही गाणपत्य व्हायचं आहे. त्यावर मुद्गलांनी सांगितलं, चतुर्विध सृष्टी निर्माण झाल्यानंतर किं कर्तव्य मूढ ब्रह्माने प्रार्थना करताच भगवान गणेश शक्तिरूपाने साक्षात प्रकट झाला. चतुर्हस्त दिव्य असं ते भगवंताचं स्वरूप पाहून सारे दिपले. त्यावेळी अभय मिळाल्यानंतर सर्वांनी स्तुती केली. इकडे ब्रह्मदेवापासून वर मिळवलेल्या महिषासुराने सर्व ब्रह्मांडाला त्रास दिला. तेव्हा सर्वांच्या विनंतीवरून देवीचं महिषासुराशी युद्ध झालं. पण महिषासूर अत्यंत प्रबल असल्याने खिन्न झालेल्या देवीने तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न केलं आणि त्याच्यापासून वर मिळवून देवीने महिषासुराला मारलं. एकदा सर्व देवांमध्ये वादविवाद झाला, हा विघ्नराज गणेशच पूज्य का? तेव्हा रागावून शक्तीने गणेशाचं श्रेष्ठत्व सांगितलं. परंतु शंकर विष्णूंना गर्व झाल्याने त्यांनी ते मान्य केलं नाही. मग एका दुर्वांकुराने दोघांचं गर्वहरण गणेशाने केलं. पूर्वी सुरथ नावाचा राजा देवीच्या उपासनेत समर्थ होऊन दुसऱ्या जन्मात सावर्णी नावाचा मनू झाला.
2: पूर्वजन्माचा संस्कार असल्याने तो शक्तिभक्त झाला. वनात जाऊन नवारणाचा जप करीत असता शक्ती आणि विनायक प्रकट झाले. त्यांची स्तुती केली असता त्यांनी त्याला भक्ती दिली. त्यावेळेपासून सावर्णी मनू गाणपत्य झाला. नंतर मुद्गलांनी शेषपुत्राचं महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. एकदा सत्यलोकात ब्रह्मा ध्यानस्थ बसला असता त्याच्या निश्वासातून एक पुरुष निर्माण झाला. त्याचं नाव मायाकार ठेवून त्याला ब्रह्मदेवांनी अभय प्रदान केलं. दानवप्रमुख विप्रचितीने त्याचं मन वळवून शुक्राचार्यांकडून त्याला राज्याभिषेक करवला. मायावी असलेल्या त्याने सर्वांना जिंकून पाताळातील नागांना सुद्धा जिंकलं. त्याचे शेषाला फार दुःख झाले. त्याने स्मरण करताच गणेश पुत्र रूपाने प्रकट झाला. याचं शेषालाही विशेष आश्चर्य वाटलं. हा शेष म्हणजे पूर्वी सृष्टी उत्पन्न करून रक्षण करून प्रलय केल्यानंतर शिल्लक राहिला तो शेष. त्याने पुन्हा ब्रह्मांड धारण केलं. हरिहर स्वरूप असलेल्या शेषाला राज्याभिषेक केला. गणेशाच्या कृपेने त्याला ब्रह्मांड धारण करण्याची शक्ती निर्माण झाली. एकदा शंकरांनी त्याला गणेश तत्वाचा उपदेश केला. त्याप्रमाणे तपश्चर्या केल्यानंतर गणेशाने शेषाला त्याच्या इच्छेप्रमाणे तुझा पुत्र होईन असा वर दिला. शेषाच्या पुत्रभावाने राहिलेल्या मूषकवाहन गणेशाची सर्वांनी स्तुती केली. त्या सर्वांच्या इच्छेनुसार युद्धाला निघालेल्या गणेशाची मायाकरासुराशी रणांगणावर गाठ पडली. घनघोर युद्ध होऊन शेषपुत्र मूषकवाहनाने मायाकरासुराचा वध केला. तसाच हा गणेश महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रूप शक्तीचा त्यांच्याच स्तुतीवरून पुत्र झाला. नंतर मुद्गलांनी दक्षाला गाणपत्याची दीक्षा सांगून गाणपत्याचं स्वरूप स्पष्ट केलं. शमी आणि मंदार वृक्षांची कथा सांगून त्यांना वर मिळाल्याचं मुद्गलांनी दक्षाला ऐकवलं आणि त्यांच्या स्पर्शाचा महिमाही त्यांनी कथन केला. नंतर दुर्वेची उत्पत्ती सांगितली आणि दुर्वांकुराच्या स्पर्शाचा महिमा कथारूपाने सांगितला. दुर्वेचा महिमा वर्णन करण्यासाठी त्रिशिराचं चरित्र मुद्गलांनी कथन केलं आणि दुर्वा महात्म्य सविस्तर सांगितलं. गणेशाला तुळस का वाहू नये याचं विवेचन केलं. तुलसी वरप्रदान कथा कथन केली. त्याचप्रमाणे तुलसी समर्पण आणि वर्जन याचा विधी कथारूपाने सांगितला. दक्षाने गणेशाची मानस आणि बाह्य पूजा यांचा विधी विचारला. मुद्गलांनी त्याचं उत्तर ऐल गार्गे संवादातून रुक्मांगद नारदाच्या भेटीतून कथन करण्यास प्रारंभ केला आणि नंतर गृत्समदाने ब्रह्मणस्पती मंडलाचं केलेलं विधान गार्गे मुखातून आलं तसं सांगितलं. साक्षात गणेशाने गृत्समदाने केलेल्या गणानाम त्वा मंत्रजपाचं महत्व आणि फल सांगून त्याला भुक्तिमुक्ती वर प्रदान केले. ऐलाच्या विचारण्यावरून गार्ग्यांनी महान गाणपत्य गृत्समदाच्या प्रतिदिवशीच्या नित्यक्रमाची माहिती सांगितली. तसंच गृत्समद करीत असलेल्या मानसपूजेचा सांगोपांग सर्वांग परिपूर्ण विधी कथन केला आणि गृत्समदाने सांगितलेल्या बाह्यपूजेचा विधी सांगितला. गृत्समदाचं चरित्र ऐकून तृप्त न झालेल्या ऐलाने गणेश लोकाचं वर्णन विचारलं. तेव्हा गार्गे ऋषींनी मुद्गल आणि कपिल यांच्या संवादातून गणेश लोकाचं अर्थात स्वानंद लोकाचं वर्णन केलं आणि कपिलांनाच साक्षात चिंतामणीने स्वानंद लोकातील स्थितीचं सागर वर्णन ऐकवून चिंतामणीने स्वतःचं स्वरूप कथन केलं. प्रत्येक युगात कोणकोणत्या मार्गाने आपली सेवा केली जाते तेही सांगितलं आणि तदनंतर चिंतामणी अंतर्धान पावला. स्वानंद लोकाची स्थिती आणि महत्व ऐकून मुद्गल धन्य झाले. असा हा वृत्तांत गार्ग्यांनी ऐलाला सांगून त्याला कृतार्थ केलं. हे ऐकून धन्य झालेल्या दक्षाला मुद्गलांनी गणेशाची भक्ती कशी करावी याविषयी मार्गदर्शन केलं. ऐलाने गार्गे मुनींच्या सांगण्यावरून गणेशाची ध्यान पूजा कशी केली ते विचारलं असता दक्षाला मुद्गलांनी ध्यान आणि दुर्वाशमीयुक्त पूजा यांचं साग्र वर्णन ऐकवलं. दक्षाने सर्वार्थसिद्ध गणेश कीलक विचारले तेव्हा अंगिरसाने कथन केलेले आणि शंकरांनीही ज्यामुळे सिद्धी प्राप्त करून घेतली ते कीलक मुद्गलांनी सांगितले. विष्णू ब्रह्मदेवांनीही या कीलकाने सिद्धी प्राप्त केली आहे. ऐल राजाने हे कीलक प्रथम करून मंत्रजप केला, त्यामुळे तोही स्वस्त्रीसह जडदेहाने गणेश दर्शन घेऊन ज्योतिस्वरूप झाला. नंतर ऐल राजा जडदेहाने सर्व देवांसह ब्रह्मांड कसा पाहू शकला अशी शंका दक्षाने विचारली, तिचं मुद्गलांनी निरसन केलं आणि ऐल चरित्र संपवलं. सूत म्हणाला, शौनकादी ऋषी हो, हे महागाणपत्य मुद्गलांनी दक्षाला कथन केलेलं लंबोदर चरित्र त्याच्या श्रवण फलासह मी तुम्हाला सांगितलं. व्यासांनी जसं कथन केलं तसंच मी तुम्हाला ऐकवलं. आता यापुढे आप

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। खरं सांगायचं तर चोळाप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता। स्वामींची त्याने अनेक वर्ष मनपूर्वक सेवा केली। काही वर्ष निष्काम सेवा केल्यानंतर चोळाप्पाला द्रव्याचा लोभ जडला आणि स्वामींपुढे जमा होणारे पैसे तो स्वतःसाठी वळवू लागला। वास्तविक परब्रह्म चोळाप्पावर सदैव प्रसन्न होतं आणि चोळाप्पाकडून सेवा घडवून घेत होतं। चोळाप्पाला काहीही कमी नव्हतं, परंतु द्रव्य लोभाच्या भोवऱ्यात एकदा का जीव सापडला की माणसाची त्या जीव घेण्या भोवऱ्यातून कधीही सुटका होत नाही। स्वामी समर्थांना चोळाप्पाची ही द्रव्य लोभी वृत्ती ज्ञात झाली होती, परंतु चोळाप्पाच्या ह्या दुर्दैवी कृतीकडे कानाडोळा केला होता। एक दिवस काय घडलं की चोळाप्पाने पैसे उचललेले स्वामींनी पाहिले, ते चोळाप्पाला काहीच बोलले नाहीत। स्वामी आसनावरून उठले आणि एक फडकं हातात धरून अलख निरंजन असं म्हटलं। त्याबरोबर समोर जमलेल्या लोकांनी काय केलं तर स्वामींनी हातात धरलेल्या फडक्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली। योगायोगाने फडक्यात 1,250 रुपये भरले। स्वामींनी चोळाप्पाला म्हटलं, चोळ्या, गेले काही दिवस तू माझ्या पुढे ठेवले जाणारे पैसे मठाला अर्पण करायच्या ऐवजी स्वतःच्या खाजगीकडे वळवतोस। त्यात आत्तापर्यंत 60-65 हजार जमा झाले, त्यात 1,250 रुपये कमी पडले होते। माझी जी तू आजपर्यंत सेवा केलीस त्या ऋणातून मी आज सुटलो। महाराजांचं बोलणं ऐकून चोळाप्पा एकदम गांगरून गेला। त्याची त्यालाच लाज वाटली। सुंदराबाई आणि चोळाप्पा दोघेही धनाचे लोभी झाले होते, म्हणून स्वामींनी चोळाप्पाचा हिशेब पूर्ण केला। त्याच दिवशी संस्थानाकडून एक कारकून 3 शिपाई स्वामींपाशी आले। स्वामींपुढे जे उत्पन्न जमा होईल त्याचा हिशेब ठेवायचं काम त्यांच्यावर सोपवलं गेलं। त्यांनीच मठाचा खर्च चालवायचा असा हुकूम निघाला आणि त्या क्षणी चोळाप्पा आणि सुंदराबाईच्या हातातून स्वामींपुढे जमा होणाऱ्या द्रव्याचा अधिकार काढला गेला। त्यांनी फक्त सेवा करायची, पैसे त्यांच्या हातून काढले गेले। चोळाप्पाचे डोळे उघडले, तो स्वामींना शरण गेला, क्षमा मागितली आणि स्वामींच्या निष्काम सेवेत तो पुन्हा रुजू झाला। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगतो की फक्त नामस्मरणातच राहा। परमेश्वराचं नाम मनातला अहंकाराचा काळोख नष्ट करतं, वासनांचा नायनाट करतं। नामामुळे आपल्या भोवती लख प्रकाश पडतो, आनंदाला महापूर येतो। नामामध्ये स्वर भरलेले आहेत, ते कानांना सुख देतात। मन एकाग्र होतं, चित्त प्रसन्न होतं। नाम साधकाला शाश्वत सत्याकडे घेऊन जातं। आपण भगवंताला शरण जातो, शरणवृत्ती वाढते। तो क्षण भगवंत प्राप्तीचा असतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार